साचा साचा शब्द सुनाई, गुरमुख काले गुरमुख खटे, गुरमुख नाम जपाए, सदा अलिपत साचे रंग राता, गुर कै सहज सुपाय, मनमुख सद ही कूड़ो बोले, भिख बीजे भिख खाए, जमकाल बादा तृष्णा दादा, बिन गुर कवन छिडाए, सच्चा तीरथ जित सत सर नावन, गुरमुख आप बुझाए, अठ सठ तीरथ गुर शब्द दिखाए, तित नाते मल जाए।

साधु हम कर साजने आए, साचै मेल मलाए, सहज मलाए हर मन पाए, पंच मिले सुख पाया, साई वस्त प्राप्त होई, जिस सेती मन लाया, आन दिन मेल भया मन मानिया, कर मंदर सोहाई, पंच शब्द तुन अनहद वाजी।

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाने जाको नदर शरम दे मनमुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

हं जाय दर्शन पावत हे राच्यो नाथ हे सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो अलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस कूटी है

कह राम बसै मन माही, सो जन दुत्तर पेखत नाही, सगले काज सुवारे अपने, हर हर नाम रसन नित जपने, जिसका मस्तक हाथ गुर धरै, सो दास अंधे

जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरी कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाईया कर शांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाईया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अणमंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाए भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाएंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआए तेरे रंग राते आन दिन नाम त्याएंदा।

नानक नाम समावह साचे साचे ते पत होई हे। मारु महला तीजा जग जीवन साचा एको दाता गुर सेवा ते शब्द पछाता एको अमर एका पातशाही जुग जुग सिरकार बनाई हे। सो जन निर्मल जिन आप पछाता आपे आए मिलिया सुखदाता रसना शब्द रती गुण गावे।

पाई, बिन गुरदाते कोई ना पाई, लख कोटी जे कर्म कमाई, गुर कृपा ते घट अंतर वसिया, शब्दे सच सलाही, से जन मिले तुर आप मलाई, साची बाणी शब्द सुहाई, नानक जन गुण गावे नित साची, गुण गावे गुणी समाही, मारू महला तीजा, निचले एक सदा सच सोई, पूरे गुरते सोजी होई, हर रस पीने सदा त्याय न,